0: इंशाल्लाह इन जो इलाज मौजूद अलाज जो इलाज कराइंदो तो इन नडी घुमंदी ठीक है साईं जी साईं डॉक्टर साहब
1: जैसे बिल्कुल शिफा देण जी जात रब ताला जी आहे बाकी इलाज कराइण सुन्नत आहे इन जे करे एक त नंढो बार हूंदो आहे नंढे बार जे लाइ असां पहिरियां बि अवां सभिनी खे ख़बर आहे त ॿुधाईंदा आहियूं त रूबरू उनखे ॾेखारियो वञे त केतिरी कंडीशन में जेको आहे सो नंढो मुतासिर आहे उनखे ॾिसी पोइ ई जेको आहे सो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उनजी दवा थींदी न थींदी केतिरी थींदी ऐं मां पहिरीं ॻाल्हि की त शिफ़ा रब ताला जे हथ में आहे इन जे करे नंढे खे रूबरू ॾेखारियो वञे
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ असांजे समाज में पहुचे पियो प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु जेकी हर अरबा ख़मीस जो मौ छंछरु ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि 0301-9196-8151 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे तव्हां कंहिं बि वक़्तु डॉक्टर साहिब खां पुछी सघो था कंहिं बि बीमारी बाबति कॾहिं बि तव्हांखे मायूस न आहे थियणो शिफ़ा ॾियण वारी ज़ात अलाह ताला जी आहे ऐं डॉक्टर सिर्फ़ु इलाज कंदो आहे अलाह ताला जे हुकुम सां अलाह ताला जे फज़ल सां काफ़ी अहिड़ा मरीज़ जेके सिहत याब थी विया आहिनि ठीक थी विया आहिनि डॉक्टर साहिब जे दवाउनि सां ऐं डॉक्टर साहिबु इलाज कंदो आहे अल्लाह ताला उन्हनि खे शिफ़ा ॾींदो आहे 0301-9196-8151 गर्मी जो तमामु घणो ज़ोर आहे शिदत आहे तंहिंजे करे अव्हांखे गर्मी खां पंहिंजो पाण बचाइणो आहे छो जो लाइट बि अक्सर करे ग़ाइबु रहे थी असांजे प्यारे पाकिस्तान जो निज़ाम अहिड़ो ई आहे जो लोड शेडिंग तमामु घणी आहे ऐं त तंहिंजे करे पंहिंजो पाण बचा करियो इन जो बहितरु हल इहो आहे त ख़ासि तौर ते मंझंदि जे टाइम 11 खां वठी अव्हां 3 वॻे ताईं 4 वॻे ताईं बिल्कुलु घर खां ॿाहिरि निकिरण खां पासो करियो पखो वग़ैरह उनजो जेको आहे सो हवा जो थोरो पासो वठो थधि जो छांव जो पासो वठो उस खां पंहिंजो पाण बचा करियो ज़ाहिर आहे ई कारोबार आहे दुनिया जो दस्तूर आहे अव्हांखे उथणो आहे वेहणो आहे शहर बि अचणो आहे वञणो आहे ॻोठ में बि उथणो आहे वेहणो आहे अचणु वञणु सॼो निज़ाम जेको आहे सो ई हलाइणो आहे पर एहतियात ज़रूरी आहे तंहिंजे करे पंहिंजो ख़्यालु रखो पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखो डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु 30 साल तजुर्बो रखंदड़ सीनियर डॉक्टर असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि जेके सिहत बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहिनि जीअं अॻियां हफ़्ते डॉक्टर साहिबु हिकु दफ़ो मौजूदु फारा जेके आहिनि उहा इस्तेमालु कयो उहे तमामु थधा आहिनि उन्हनि जो जूस ठाहे इस्तेमालु करियो खीरे जो जीअं डॉक्टर साहिबु अॼु ॿुधाए पियो त तव्हां खीरे यानी वंगे जो इस्तेमालु करियो उहो बि जेको आहे तमामु घणो थधो आहे उनजो असुलु छा आहे जेका इंसान जे यूज़ करे थो उनजो जेको तासीरु हूंदो आहे उहो तासीरु इंसान जे जिस्म खे त जीअं उनजी स्टेमिना हूंदी त उहा गर्मी जी शिदत खे मुंहुं ॾेई सघंदी इंसान में जॾहिं स्टेमिना मज़बूत हूंदी आहे त उनजी गर्मी जी शिदत खे इंसान मुंहुं ॾींदो आहे फेस कंदी आहे उनजी बॉडी 0301-9196-8151 प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर एफ एम 94 जो ई आवाज़ अव्हांजे समातुनि ताईं पहुचे पियो कमर्शियल ब्रेक जी तरफ़ बि वेंदासीं गॾु गॾु रहिजो ॿुधंदा रहो जीअं मेहरापुर एफ एम 94
2: आशिक होंडा शोरूम मेहरापुर एटलेस होंडा मोटरसाइकिल मार्ट आई बा अख्तियार 3S डीलर आशिक होंडा मोटर्स मेहरापुर जिते नई मोटरसाइकिल जी सेल कंपनी जे मुकरर कयल रेट ते दस्तियाब आहे सर्विस सेंटर एटलेस होंडा लिमिटेड जो वारंटी क्लेम सेंटर सर्विस एरिया जिते होंडा मोटरसाइकिल जी बेहतरीन सर्विस कई वेंदी आहे होंडा कंपनी जा तमाम जेन्युइन स्पेयर पार्ट्स खुसूसी रियायत ते मौजूद आशिक होंडा मोटर्स ते पंहिंजे होंडा मोटरसाइकिल जी ट्यूनिंग करायो कंप्यूटराइज्ड जैपनी स्टेक जरी कारकर्दगी तमाम बेहतर फ्यूल एडजस्टमेंट आरपीएम जी एडजस्टमेंट कंप्यूटराइज्ड जापानी मशीन जरिए कई वने थी होंडा जे क्वालिफाइड टेक्नीशियन जे जेर निगरानी आशिक होंडा मोटर्स एड्रेस इंडस बाईपास नस्त रेलवे लाइन मेहरापुर राब्ते जे लाइ आसिम हुसैन आराई 0307-3592120